भेली भेली भेली भेल तो मोते संसार र सार सार सार तो मोते गुरु भेली भेली भेली भेल तो मोते संसार र सार सार सार तो मोते।